0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
2: ആകാശവാണി കോഴിക്കോട്. ഇനി കേൾക്കാം മലബാർ രാമൻ നായരും സംഘവും അവതരിപ്പിക്കുന്ന ഓട്ടൻതുള്ളൽ.